श्रोतेहो सुप्रभात. FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. आज गुरुवार भारतीय सौर 21 ज्येष्ठ शके 1948 म्हणजेच दिनांक 11 जून 2026 सकाळचे 5:59 झाली आहेत. विविध भारती नागपूर केंद्राची ही सभा मंगलवाद्यानं सुरू करीत आहोत.

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1444 वर संपर्क साधा।

0: नमस्कार, मी प्रियदर्शनी राऊत, सेवानिवृत्त सहायक कार्यक्रम निदेशक आणि कार्यक्रम प्रमुख. ऑल इंडिया रेडिओला तर 90 वर्ष पूर्ण होत आहेत आणि गेल्या 90 वर्षाची ही एक वैभवशाली दैदिप्यमान परंपरा आकाशवाणीची राहिलेली आहे. भारतीय स्वातंत्र्यपूर्वीच्या काळापासून तर आज त्या गायत आकाशवाणीने आपल्या देशातील विविध परंपरा, आपल्या देशाचा इतिहास, आपल्या देशात घडणाऱ्या अनेक मोठ्या घटना घडामोडी यांचा ऑल इंडिया रेडिओ हा एक मोठा साक्षीदार राहिलेला आहे. आणि गेल्या 90 वर्षापासून बहुजन हिताय बहुजन सुखाय हे जे पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टिंग लोकसेवा प्रसारणाचं आपलं कार्य ध्येय अविरतपणे ऑल इंडिया रेडिओच्या माध्यमातून श्रोत्यांपर्यंत पोहोचवल्या जात आहे. आणि ऑल इंडिया रेडिओच्या या दैदिप्यमान इतिहासाला आणि या वैभवशाली परंपरेला माझं नमन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप खूप शुभेच्छा.
1: श्रोते हो, हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन ऐका. गुरुवार म्हणजे आज दिनांक 11 जून 2026 सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे ऑस्टिओपोरोसिस. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर आर बी कळमकर. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज सकाळी 10 वाजता. विषय आहे ऑस्टिओपोरोसिस. निवेदन संपलं. FM बँड 10.6 MHz पर विविध भारती का यह नाग

0: श्रोतेहो नमस्कार. कळमकर हॉस्पिटल लोकमत स्क्वेअर रामदासपेठ नागपूर हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा आजचा विषय आहे ऑस्टिओपोरोसिस. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर आर बी कळमकर. श्रोतेहो तुमच्या काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला थेट प्रश्न विचारू शकता. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067256011 आणि 2529266. नागपूर बाहेरून फोन करणाऱ्यांनी 0712 हा एसटीडी कोड जरूर लावावा. डॉक्टर आर बी कळमकर नमस्कार.
1: मॅडम नमस्कार.
0: सर सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न म्हणजे ऑस्टिओपोरोसिस म्हणजे काय?
1: ॲक्च्युली मागच्या कार्यक्रमामध्ये आपण याच्यावरती डिस्कशन केलं होतं पण खूप लोकांचे खूप सारे प्रश्न होते आणि त्याच्यामुळे काय होतं की ते डिस्कशन अर्धवट राहते म्हणून मी पुन्हा या विषयावरती आपण आज डिस्कशन करून राहिलो. तर माझी एक तर श्रोत्यांना ही विनंती आहे की पहिले 15-20 मिनिट प्रश्नांना का विचारू म्हणजे काय होईल की काहीतरी डिस्कशन होईल आणि त्याच्यानंतर कारण पुष्कळदा काय होतं की जे त्यांना प्रश्न विचारायचा आहे त्याचं उत्तर त्यांना कदाचित त्या पिरियडमध्ये मिळून जाईल त्या डिस्कशनमुळे आणि त्याच्यानंतरही जर त्यांना प्रश्न असतील तर मग त्यांनी विचारावे. नाही तर काय होतं की आपण काही सांगून राहिलो त्याच्यात प्रश्न येतो मग ते लिंक तुटून जाते आणि त्याच्यामुळे मग ते योग्य प्रकारचं डिस्कशन होतच नाही. तर बेसिकली हा जो आजार आहे ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हे तुम्ही सिम्पल भाषेमध्ये म्हणायचं म्हणजे जे हाड आहेत बोन आहे हे ठिसूळ होणे तर कमजोर होणे. तर कसं आहे हाडांचं खूप महत्त्वाचं काम आहे शरीरामध्ये. तुमच्या शरीराला स्ट्रेंथ मिळते, तुमच्या शरीराला मोबिलिटी, तुम्ही हालू चालू शकता, फिरू शकता, हे बोन्समुळे शक्य आहे, बोन्स आणि मसल्स. तर हे जे बोन्स कमजोर

0: दूर होतात. त्याच्यामुळे पुष्कळदा काय होतं की अशा लोकांना सिमटम काही विशेष राहत नाही, पण फ्रॅक्चरची जी आहे पॉसिबिलिटी खूप जास्त वाढते. आणि जर कमीत कमी इंजुरीमुळे सुद्धा जर फ्रॅक्चर झालं असेल, फॉर एक्झाम्पल एक आपल्या माणसाच्या हाईटवरून माणूस पडला आणि तेवढ्याशा इंजुरीने जर त्याला फ्रॅक्चर झालं, याचा अर्थ असा आहे की त्याला बहुतेक त्याचे बोन्स कमजोर आहे. म्हणून अशा वेळेस मग आपण ते ऑस्टिओपोरोसिसचं पूर्ण इव्हॅल्युएट करायला पाहिजे. आणि आजकाल काय होतं की जसं फ्रॅक्चरमध्ये इस्पेशली जे स्पाईन फ्रॅक्चर म्हणजे मणक्याचे फ्रॅक्चर्स आणि हिप फ्रॅक्चर्स म्हणजे ते फिमरचे नेक ऑफ फिमर म्हटलं त्याला, त्याचे फ्रॅक्चर हे अच्छा नेक ऑफ फिमरचं जे फ्रॅक्चर आहे हे खराब फ्रॅक्चर आहे. काय होतं की पुष्कळदा एक तर पेशंट बेड रिडन राहतो आणि त्याच्यानंतर त्याला ऑपरेट करावंच लागते, ऑपरेट करून त्याला फिक्स करावं लागते. फिक्स केल्यानंतर फ्रॅक्चर जे हील होतात ते तर आपोआपच होतात, पण त्यांना तुम्हाला बरोबर व्यवस्थित अलाईन करून ठेवावं लागते तेव्हा ते हील होतील. आणि आजकाल ऑर्थोपेडिक सर्जन जे आहे ते त्याच्यामध्ये जे मेडिसिन देतात जे त्यांना प्रॉपर हिलिंग व्हायला पाहिजे, प्लस जे ऑस्टिओपोरोसिस असेल हे पकडूनच आपण त्याच्यामध्ये काही मेडिसिन देतो ज्याच्यामुळे जे बोन्स आहे ते मजबूत होतात. कारण ज्या व्यक्तीला एकदा फ्रॅक्चर झालं मिनिमम ट्रॉमामुळे, तर अशा व्यक्तीला पुन्हा सेकंड फ्रॅक्चर होण्याची शक्यता खूप जास्त राहते, इस्पेशली पहिले एक दोन वर्षामध्ये. आणि काय होतं की हे जे ऑस्टिओपोरोसिस आहे हे मोस्टली जसं वय तुमचं वाढत जाते तसतसं ऑस्टिओपोरोसिसची शक्यता वाढत जाते. कारण बोनचं रिमॉडेलिंग जे आहे हे कंटिन्युअस चालू असते. बोन हे ऍक्टिव्ह अवयव आहे शरीरामध्ये आणि जवळजवळ 10% ब्लड सप्लाय बॉडीचा हा बोनला जातो. त्याच्यामध्ये काय असतं की ऑस्टिओब्लास्ट आणि ऑस्टिओक्लास्ट असे दोन प्रकारचे सेल्स असतात. ऑस्टिओब्लास्ट हे बोन बनवते आणि ऑस्टिओक्लास्ट जे आहे हे बोन ऍब्सॉर्ब करते. तर ही प्रक्रिया ही नेहमी चालू असते आणि त्याच्यामुळे काय आहे की ऑलमोस्ट 99% कॅल्शियम शरीरातलं हे बोन्समध्ये राहते. साधारण 2 किलो कॅल्शियम आपल्या शरीरामध्ये आहे आणि त्याच्यापैकी 99% त्याच्यामध्ये राहते. आणि त्याच्यातलं कॅल्शियम बोनमधलं रक्तामध्ये जाणे आणि बाकी टिश्यूमध्ये जाणे आणि परत रक्त बोनमध्ये जाणे ही प्रक्रिया सतत चालू असते. कॅल्शियमचं खूप इम्पॉर्टन्स आहे शरीरामध्ये. सगळ्या प्रकारचे जे मेटाबॉलिक आहे सेल्सचं जे मेटाबॉलिझम आहे मसल्स आहे सगळ्या ठिकाणी कॅल्शियमची आवश्यकता आहे. तर ते आयोनिक कॅल्शियम जे आहे ते आवश्यक असते आणि ते बोनमधून ब्लडमध्ये आणि ब्लडमधून बोनमध्ये हे चालू असते. ही प्रक्रिया सतत चालू असते. आता कसं आहे आजचा एक इंटरनॅशनल खेळ दिवस आहे मला वाटते आज, तर त्याच्यामध्ये कसं आहे की खेळाचं महत्त्व हे खूप जास्त आहे आणि लहान मुलांना आणि तरुण लोकांना हे जितके जास्त खेळत राहतील तसे त्यांचे मसल्स आणि बोन्स हे मजबूत होतील.
1: बरोबर.
0: म्हणजे त्यांचं एक फाउंडेशन जे आहे बोन्सचं हे चांगलं पक्कं होईल आणि त्याच्यामुळे त्यांना म्हातारपणामध्ये जे ऑस्टिओपोरोसिसचा त्रास होण्याची शक्यता आहे ती कमी होईल. स्त्रियांमध्ये मेनोपॉज नंतर एकदा त्यांची मासिक पाळी बंद झाली त्याच्यानंतर काय होतं की जे हॉर्मोन्स आहे सेक्स हॉर्मोन्स ते कमी होतात आणि त्याच्यामुळे त्यांचे जे बोन्स आहे हे ठिसूळ होतात ऑस्टिओपोरोसिस होते. त्यामुळे त्यांना फ्रॅक्चर होण्याची शक्यता वाढते. म्हणजे आफ्टर द एज ऑफ 50 लेडीजमध्ये याचं प्रमाण जास्त होते. म्हणून आपल्याला ही काळजी घ्यावी लागते की मग आपल्याला फ्रॅक्चर होऊ नये. कारण ऑस्टिओपोरोसिस आहे तर फ्रॅक्चर होण्याची शक्यता खूप जास्त राहते. म्हणून ऑस्टिओपोरोसिस होऊ नये आणि फ्रॅक्चर होऊ नये याच्याकरता खूप सारे आपण सांगू आज की काय काय करायला पाहिजे. एकतर एक ऑर्थोपेडिक सर्जननी असे हे दिलं आहे पुस्तकामध्ये खूप सारे दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल आता जे चेअर्स आहे समजा आता ज्या चेअर्सला व्हील्स आहे त्याच्यावर कोणी बसायला गेलं आणि जर त्या चेअरला पकडलं नाही तर ती चेअर पाठीमागे सरकू शकते आणि ते खाली पडू शकते. तर एवढीच्या सुद्धा इंजुरीमुळे अशा लोकांना फ्रॅक्चर होऊ शकते कारण त्यांचे बोन्स कमजोर झालेले आहे ऑस्टिओपोरोसिसमुळे. सिंपल आहे असं टेबल आहे असं कोणी सरकणार कारण त्याला व्हील्स आहे असं टेबल आहे त्याला तुम्ही जर टेकून राहायचा प्रयत्न केला तुम्ही पडू शकता. त्याच्यानंतर पावसाळ्यामध्ये तुम्ही बाहेर जाल तुमचा पाय घसरून तुम्ही पडू शकता. म्हणून पावसाळ्यामध्ये शक्यतोवर बाहेर जाणं अवॉइड करायला पाहिजे. मोस्ट ऑफ दी हे जे एजेड लोकांना जे फ्रॅक्चर्स होतात घरी पडल्यामुळे हे मोस्टली बाथरूममध्ये होते. तर ते बाथरूममध्ये काय एक तर बाथरूमची जी फ्लोअर आहे ही स्लिपरी नाही पाहिजे, ही एकदम चोपडी नाही पाहिजे, ती ओली नाही पाहिजे, त्याच्यावरती साबण साबणीचा फेस वगैरे पडलेला नाही पाहिजे. ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत पण त्या खूप आवश्यक आहे हे प्रिव्हेंट करण्याकरता. एकदा फ्रॅक्चर झाल्यानंतर मग त्याच्यात खूप सारे प्रॉब्लेम येतात. दुसरं कसं आहे की जसं आता म्हाताऱ्या लोकांना जसं टॉयलेटमध्ये सीटमध्ये कमोडवरती बसले आहे, उठतानाही त्रास होतो आणि बाजूला एक बार लावून घेतला त्याला पकडून ते उठू शकतात, पण जेणेकरून ते पडणार नाही.

0: आणि अशा लोकांना काय की जसं पुष्कळ लोक काय करतात बाथरूममध्ये वगैरे भिंतीला टेकून मग ते चड्डी वगैरे घालण्याचा प्रयत्न करतात, त्याच्यामध्ये ते पाय घसरून पडण्याची शक्यता जास्त आहे. वन ऑफ द कॉमनेस्ट कॉज ऑफ फ्रॅक्चर हे आहे. आणि पुष्कळ काय खाली पडून जातात माहीत पडत नाही, म्हणून एक तर शक्यतोवर समजा घरामध्ये दोनच लोक आहेत, दोघंही लोक म्हातारे आहेत, एजेड आहे, शक्यतोवर मग बाथरूम आतून बंद नका करू, म्हणजे काही तुम्ही पडले वगैरे तर लोकांना बाहेरच्याला मदत करता येईल. तर ह्या खूप साध्याशा गोष्टी आहे पण खूप महत्त्वाच्या आहे, जेणेकरून आपण हे ॲक्सिडेंट्स अवॉइड करू शकतो. आणि दुसरं कसं असते की आपल्याला मुलांना तर आजकाल काय झालं आहे की स्क्रीन टाईम पोरांचं खूप वाढलेलं आहे. पहिले टी व्ही आला, नंतर मोबाईल आले, आणि याच्यामुळे काय आउटडोअर गेम्स जे आहे, शारीरिक श्रम ज्याच्यामध्ये होते असे जे व्यायाम आहे हे खूप कमी होऊन गेले. आणि त्याच्यामुळे दुसरं काय आहे की जंक फूड तुमचे जे खाऊन राहिले तुम्ही ते हेल्दी नाही आहे, त्याच्यामुळे तुमची ओबेसिटी वाढते, मसल्स कमजोर होतात आणि बोन्स कमजोर होतात. त्याच्यामुळे अशा मुलांना त्याच्या उत्तरार्धातमध्ये म्हणजे म्हातारपणामध्ये हे ऑस्टिओपोरोसिस लवकर होण्याची शक्यता जास्त आहे.
1: अच्छा,
0: म्हणून हे याचा ट्रीटमेंट आपल्याला लहानपासूनच करावं लागेल, प्रिव्हेंशन ऑफ ऑस्टिओपोरोसिस. म्हणून लहान मुलांमध्ये त्यांनी खेळलं पाहिजे, बाहेर खेळलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, आणि तरुणांना आणि शिवाय ॲडल्ट्सला सगळ्यांना पण, म्हणजे व्यायामाचं महत्त्व सगळ्यांसाठीच आहे, फक्त मुलांकरताच नाही आहे. आणि इव्हन जसं जितके जसजसं तुमचं वय वाढत जाते तसं तुम्हाला झेपेल तेवढा व्यायाम करा. खूप जास्त व्यायामही करू नका, जेणेकरून तुम्ही कुठे जाऊन पडले काही झालं तर कुठे प्रॉब्लेम होतो. ॲक्टिव्ह राहा, तर ते हे ॲक्टिव्ह खूप महत्त्वाचं आहे. कारण कसं आहे, जर तुम्ही इमोबाईल राहाल, समजा कोणी पॅरालिसिस आहे, बिस्तऱ्यावरती पडलेलं आहे पुष्कळ दिवसापासून, तर यांचे जे ऑस्टिओपोरोसिस खूप रॅपिडली होते, त्यांचे बोन्स कमजोर होतात. कारण ते बोन्सचं रिसॉर्प्शन चालू होऊन जाते आणि त्यांचं बोन्स कमजोर होतात, त्याच्यामध्ये अशा लोकांना फ्रॅक्चरचे चान्सेस जास्त होतात. पार्किन्सोनिझम आहे, पॅरालिसिस आहे, कोणाला व्यवस्थित दिसत नाही आहे, त्यांना चालताना पडण्याची शक्यता जास्त आहे, कोणाला ऐकू येत नाही, कोणी हॉर्न रस्त्याने चालले हॉर्न वगैरे त्या माहीत नाही, कोणी फ्रॅक्चर त्याला माहीत म्हणजे ऍक्सिडेंट होऊ शकतो, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे हे सगळं प्रिव्हेंशन खूप इम्पॉर्टंट आहे. आता याच्यामध्ये आपण जर हा विषय घडला आहे की ऑस्टिओ आपलं बोन हेल्थ तुम्ही कशी मेंटेन करायची, त्याच्यामध्ये कसं आहे, एक तर तुमचं कॅल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन डी, मॅग्नेशियम हे बेसिक जे गोष्टी आहे ह्या खूप महत्त्वाच्या आहे, प्लस प्रोटीन्स. तर कारण जे बोन्स बनतात त्याच्यामध्ये त्याचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये प्रोटीन्स, त्याचे कोलेजन फायबर्स असतात, आणि त्याच्यामध्ये मग ते मिनरल्स म्हणजे कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम वगैरे हे डिपॉझिट होते. तर हे जे डिपॉझिट वगैरे करण्याचं काम आहे हे व्हिटॅमिन डीचं काम आहे. व्हिटॅमिन डी आहे, पॅराथॉर्मोन आहेत, असे पुष्कळ सारे गोष्टी आहेत, आपण पूर्ण डिटेल्स सांगू नाही शकत. कारण पण एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपला आहार व्यवस्थित पाहिजे.
1: पण नैसर्गिकरित्या जर आपल्याला आहार घ्यायचा आहे तर तो कसा घ्यावा?
0: एक्झॅक्टली, तर ते मिल्क आणि मिल्क प्रॉडक्ट म्हणजे दूध, दही, लोणी, ताक, याच्यामध्ये कॅल्शियम भरपूर राहते. फळं असतात जसे केळी झाली, सीताफळ झाली, याच्यामध्ये कॅल्शियम असते. आणि बाकीच्या भाज्यांमध्ये आहे, गोबी आहे, पत्तागोबी आहे, तीळ आहे, मेथी आहे, भेंडी आहे, असे खूप साऱ्या गोष्टी आहेत, संत्रा, बदाम, चना, अंजीर.
1: सर आपण एक कॉल घेऊया.
0: ठीक आहे.
1: हॅलो, नमस्कार.
2: हॅलो, गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग सर, मॅम अमरजीत सिंग बोल रहा हूँ.
1: हाँ बोलिए
2: सर. ये जिस डिजीज के बारे में आज आप बात करें ऑस्टियोपोरोसिस सर, क्या ये 100% क्योरेबल है? मतलब अपने इंडिया में तो हम सुनते हैं कि लेडीज को मतलब अबव 30 जो होती है उनकी कैल्शियम से मतलब हड्डियां वैसे भी कमजोर होती रहे, तो आए दिन मतलब लोग कई बार वॉशरूम में स्लिप होके मतलब गिर जाना, मतलब फ्रैक्चर हो जाना, तो सर इसका मतलब क्या सोल्यूशन क्या है? मतलब क्या मतलब डेफिशिएंसी होती है क्या? मतलब क्या मतलब बताना चाहेंगे इस बारे में?
0: अभी इसी के ऊपर डिस्कशन चालू है, आप सुनते रहिए. क्योंकि क्या है कि मैंने अभी बताया कि लेडीज में मेनोपॉज के बाद ये हड्डियाँ कमजोर होना चालू हो जाता है, और अगर शुरू से आप बचपन से ही अच्छे से एक्सरसाइज करेंगे, बचपन से आपके डाइट अगर अच्छा रहेगा और आप एक्टिव रहेंगे, तो आपको ऑस्टियोपोरोसिस होने की पॉसिबिलिटी कम होती है. ऑस्टियोपोरोसिस का ऐसा है कि बहुत सारे ऑस्टियोपोरोसिस पेशेंट जो है वो असिम्प्टोमेटिक रहते, उनको कोई तकलीफ नहीं रहती. बहुत बार कभी कभी उनको बैक पेन होना या हड्डी में पेन होना ये रख सकते हैं, ये ऑस्टियोपेनिया यानी जब जो बोन मास है वो कमजोर है, कम है, ऐसे कंडीशन में उनको बोनी पेन रह सकते हैं. उसमें बोन हड्डी के ऊपर दबाया तो उनको पेन होता है, ये भी हो सकता है. तो ऑस्टियोपोरोसिस ये और एडवांस स्टेज है, यानी बोन्स जो है और ज़्यादा कमजोर हो जाते हैं.

0: जनरेशन जर जर वयाप्रमाणे होते त्याच्यामध्ये सुद्धा कॅल्शियम डिपॉझिट होण्याची शक्यता जास्त होते. म्हणून वाजवीपेक्षा जास्त कॅल्शियम पण नको. दुसरी गोष्ट कसं आहे, जास्त जर कॅल्शियम झालं म्हणजे स्टोन्स फॉर्म होण्याची शक्यता, किडनीचे स्टोन. त्याच्यामुळे कॅल्शियम जे आहे तुम्ही घ्या, पण तिथे हे पहा की तुमचा डोस जो आहे तो बरोबर आहे की नाही आहे.
1: म्हणजे प्रमाणात घ्या,
0: 1000-1500 पर्यंत ठीक आहे, जास्त कॅल्शियम नका घेऊ. त्याच्यानंतर व्हिटॅमिन डी ची आवश्यकता आहे, कारण व्हिटॅमिन डी मुळे कॅल्शियमचं ऍब्सॉर्प्शन होते आणि त्याचं प्रॉपर डिपॉझिशन बोनमध्ये होते. आणि व्हिटॅमिन डी ची लेवल चेक करा, साधारणपणे 30-50 या लेवलमध्ये व्हिटॅमिन डी असलं पाहिजे. 20 कमी असलं म्हणजे तुम्हाला डेफिशियन्सी आहे, 20-30 आहे म्हणजे इन्सफिशियन्सी आहे, आणि 30 वरती जे आहे तर ते नॉर्मल आहे. तर त्या या वयामध्ये साधारणपणे 50 जवळपास ठेवा, म्हणजे तुम्हाला कॅल्शियम जी आहे कमी होणार नाही आणि ऑस्टिपोरोसिस होणार नाही.
1: डॉक्टर कळमकर, आणखी एक फोन येतो. हॅलो
2: जी, मुझे बोलना था बैक पेन रहता ही है और मुझे है माइल्ड डिस्क बल्ज डेसिकेशन एट एनुलर फिशर एट L4-L5 और डिस्क बल्ज एट C5-C6.
0: एज कितनी है?
2: 37 है सर. ये एक साल पहले का MRI है लेकिन अभी भी बैक पेन गया नहीं है, तो ये ऐसे ही रहेगा क्या?
0: नहीं, कैसा है मैडम, देखो आपकी एज कम है, 37 की एज में आपको डिस्क प्रोलैप्स हो गया है. इसका मतलब ये हुआ कि आपका एक्सरसाइज वगैरह जो है बहुत कम रहता है. एक तो आप क्या है कि फॉरवर्ड बेंडिंग अवॉइड करिए. आप सामने की तरफ झुक के कोई चीज़ अगर उठाएंगे तो आपको जो डिस्क है वो पीछे सरकने के चांसेस ज़्यादा रहते हैं. डिस्क पीछे सरक जाती है तो उसमें जो नर्व रूट्स वगैरह जो है या स्पाइनल कॉर्ड है उसके ऊपर प्रेशर आता है, और आपको जैसे सर्वाइकल भी इन्वॉल्वमेंट है, लंबर भी इन्वॉल्वमेंट है, तो आपको ये स्पॉन्डिलोसिस जल्दी हुआ यानी आपका एजिंग जो है वो जल्दी हो रहा है. तो अभी उसके लिए वो एक्सरसाइज आते हैं जो बैक एक्सटेंशन एक्सरसाइज बोलते हैं. 3-4 प्रकार के एक्सरसाइज है जिसमें धनुरासन, चक्रासन ये वगैरह इस टाइप के एक्सरसाइज आपको करना पड़ेगा. तो इससे आपको पेन रिलीफ रहेगा. पेन किलर भी ले सकते हैं लेकिन पेन किलर आपको सेफ लेना पड़ेगा, क्योंकि प्रोलॉन्ग पेन किलर से आपके किडनी खराब होने के चांसेस ज़्यादा रहते हैं. और पेन किलर से दूसरे भी प्रॉब्लम आते हैं, एसिडिटी बढ़ती है, फिर उसको अल्सर हो सकता है. इसलिए पेन किलर उतने ही लेना जितने आवश्यक है, और वो भी डॉक्टर्स से कंसल्ट करके लेना, सेफ पेन किलर लेना. लेकिन एट द सेम टाइम आप एक्सरसाइज अच्छा रखिए, आपकी बोन हेल्थ अच्छी रखिए, प्रॉपर कैल्शियम, विटामिन डी वगैरह. क्योंकि क्या है, सिर्फ इसमें सिर्फ डिस्क जो सरक रही है उसके कारण पेन है ये बोलना डिफिकल्ट रहता है. कई बार जो बोन्स को अटैच्ड मसल्स है, लिगामेंट्स है, उस जो फैसेटल जॉइंट्स रहते हैं, तो ये सारी चीज़ें हैं इन्वॉल्व होने के कारण पेन रहता है.
1: अच्छा.
0: इवन जैसा इन्होंने बताया, इनका अगर एक्सरे किया, इनका ये MRI में मिला होगा उनको जो फाइंडिंग जो उन्होंने बताया, तो उनका अगर एक्सरे भी करना चाहिए. एक्सरे में क्या, आप लोगों को डेंसिटी मालूम पड़ जाता है.
1: अच्छा.
0: कि बोन की डेंसिटी कैसी है, तो उसमें कई बार ऑस्टियोपोरोसिस रहा तो उसके कारण भी पेन रहता है बैक एक. तो उसके लिए फिर जैसा मैंने बताया कि कैल्शियम, विटामिन डी वगैरह ये सप्लीमेंट करेंगे, एक्सरसाइज करेंगे, तो ये पेन उनका कम हो जाएगा.
1: श्रोते हो, आपण ऐकता आहात कळमकर हॉस्पिटल लोकमत स्क्वेअर रामदास पेठ नागपूर. हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आजचा विषय आहे ऑस्टिओपोरोसिस. आपल्या प्रश्नांना उत्तर देत आहेत डॉक्टर RB कळमकर. श्रोते हो, तुमच्या काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला थेट प्रश्न विचारू शकता. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067-2560101 आणि 2529-2666. नागपूर बाहेरून फोन करणाऱ्यांनी 0712 हा STD कोड जरूर लावावा. डॉक्टर कळमकर, मला सांगा की हा आजार अनुवंशिक आहे का?
0: नाही, अनुवंशिक नाही म्हणताय, पण त्याच्यामध्ये कसं आहे, मी आता सांगितलं काही क्रोमोझोमल ॲबनॉर्मिटी जे आहे ते जेनेटिक राहू शकतात, पण जनरली हे अनुवंशिक नाही राहत. पण आता काही काही वेळ आपल्याला ज्याला फ्रॅक्चर्स आहे आणि ज्याला ऑस्टिओपोरोसिस आढळून आलं, अशामुळे एक तर तुम्हाला ड्रग हिस्ट्री घ्यायला पाहिजे, पेशंट कोणती औषधे घेऊन राहिले आणि त्याला आणखीन काही असोसिएटेड आजार आहे का. आता डायबिटीस जो आहे, आता डायबिटीसचं प्रमाण खूप जास्त आहे सोसायटीमध्ये इन जनरल. डायबिटीसमध्ये सुद्धा ऑस्टिओपोरोसिसचं प्रमाण जास्त आहे, नंबर वन. नंबर टू, काही काही ड्रग्स असे आहे जे डायबिटीसमध्ये घेतात त्याच्यामुळे सुद्धा ऑस्टिओपोरोसिस होऊ शकते. एक SGLT2 इनहिबिटर आहे, कॅनाग्लिप्सोलिन, त्याच्यामुळे सुद्धा ऑस्टिओपोरोसिस होते. त्याच्यानंतर कॉमनली यूज ड्रग्ज आहे जसं कॉर्टिकोस्टिरॉइड्स. कॉर्टिकोस्टिरॉइड्स हे जे ड्रग आहे हे लाईफ सेव्हिंग ड्रग आहे आणि हे खूप साऱ्या कंडिशन्समध्ये वापरले जाते.

0: फॉर एक्झाम्पल ब्रॉन्केल अस्थमा आहे, सीओपीडी आहे, रुमाटॉइड आर्थरायटिस आहे, किंवा अँकलोजिंग स्पॉन्डिलायटिस आहे, किंवा जे काही एसएलई आहे म्हणजे ऑटोइम्युन डिसीज आहे, अशा खूप साऱ्या कंडिशन्समध्ये हे कॉर्टिकोस्टिरॉइड्स वापरले जातात. आणि काय होतं की कॉर्टिकोस्टिरॉइड्स पुष्कळ लोक त्याच्यावर डिपेंडेंट होतात आणि मग ते घेतल्याशिवाय ते राहतच नाही. आणि आता मी मागे एक पेशंट पाहिला होता, मध्ये माझ्याकडे आला, ते डॉक्टरने पाठवलं, कारण तो माणूस त्याला पहिले भूक लागत नव्हती आणि त्यांनी वयाच्या 20व्या वर्षी ते स्टिरॉइडची गोळी, त्याला कोणतरी सांगितलं की तुम्ही हे गोळ्या खा ज्याने तुमची भूक वाढेल, तर त्यांनी त्याची भूक वाढली आणि त्याला चांगलं वाटायला लागलं आणि तो खात 20-25 वर्ष त्यांनी त्या गोळ्या खाल्ल्या आणि त्याला ते सोडायचं त्याच्याकरता तो आला होता. तर ते खूप आवश्यक आहे की स्टिरॉइड वगैरे जे आहे हे पाहायला पाहिजे आपल्याला की किती आवश्यक आहे, आणि जर आवश्यक आहे तर किती डोस त्याला कमीत कमी डोजमध्ये ठेवलं पाहिजे, कारण त्याचे साईड इफेक्ट खूप आहे.
1: पण कुठलीही गोष्ट कंटिन्यू करताना तुम्ही पहिले डॉक्टरचा सल्ला घ्या. डॉक्टर फोर येतोय, आपण आपली चर्चा अशी. हॅलो,
2: डॉक्टर साहेब माझे दोन प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की लठ्ठपणाचा आणि बोन स्ट्रेंथचा काही संबंध आहे का, म्हणजे जे लोक लठ्ठ असतात त्यांचे बोन स्ट्रॉंग असतात आणि जे रोड असतात त्यांचे बोन वीक असतात असं आहे का? कारण जे लोक लठ्ठ असतात त्यांच्यामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त असतं आणि त्याच्यामुळे व्हिटॅमिन बी च्या ऍब्सॉर्प्शनला मदत होते, पण कोलेस्ट्रॉल जास्त झालं की बॅलन्स कसा काय मेंटेन करायचं, म्हणजे बी व्हिटॅमिन वाढवायला कोलेस्ट्रॉल घ्यायचं की नाही घ्यायचं?
0: नाही नाही, तसं नाही आहे. कसं आहे तुमची ते मिस इंटरप्रेट करणार. एक तर काय होते की जे लोक कमजोर आहे म्हणजे रोड आहे त्यांचं वजन कमी आहे, या लोकांमध्ये ऑस्टिओपोरोसिसचं प्रमाण जास्त आहे. ठीक आहे, तर ज्यांच्यामध्ये मसल मास कमी आहे, फॅट कमी आहे, या लोकांना ऑस्टिओपोरोसिस जास्त होते. ओबेसिटी ज्यांना आहे त्यांना ऑस्टिओपोरोसिस कमी जरी असलं तरी पण होत नाही असं नाही आहे, त्यांनासुद्धा ऑस्टिओपोरोसिस होते. म्हणून तुमचं वेट जे आहे हे जास्त पण नको आणि कमी पण नको, हे तुमचं नॉर्मल वेट पाहिजे. तुमच्या जे नॉर्म्स डिसाइडेड असतात की बाबा या व्यक्तीचं इतकं, हां, उंचीनुसार तुमचं वेट किती पाहिजे हे डिसाइडेड आहे, त्याप्रमाणे ठेवायला पाहिजे आणि मोस्टली ॲक्टिव्ह राहायला पाहिजे. जर तुम्ही लठ्ठ आहे आणि ॲक्टिव्ह नाही आहे तुम्हाला ऑस्टिओपोरोसिस होईल, आणि अशा लोकांना जर फ्रॅक्चर झालं तर मग खूप मोठे प्रॉब्लेम येतात, कारण हे जे लठ्ठ लोक असतात या लोकांना ऑपरेट करणं वगैरे खूप सारे प्रॉब्लेम येतात, म्हणजे ॲक्च्युली इस्पेशली हिप फ्रॅक्चर जी आहे
1: हे
0: खूप जास्त प्रॉब्लेम येतात अशा लोकांना. आणि आम्ही पाहिलं की ओल्ड एजमध्ये ज्यावेळेस हिप फ्रॅक्चर होते त्यावेळेस त्या लोकांची काय होतं की लाईफ एक्सपेक्टन्सी कमी होऊन जाते.
1: बरोबर,
0: म्हणजे ऑलमोस्ट 50% लोक एक वर्षाच्या आतमध्ये मरतात, काही ना काही दुसरे बरेचसे आजार त्यांना होतात. दुसरं कसं आहे की ऑस्टिओपोरोसिस ज्या लोकांना, म्हाताऱ्या लोकांना, हे तुम्ही पाहात काही लोक असे वाकून चालतात.
1: बरोबर,
0: कारण काय होतं की त्या लोकांचे जे व्हर्टिब्रल आहे म्हणजे मणके जे आहे यांचे कॉम्प्रेशन फ्रॅक्चर होते, त्यांची हाईट कमी होते. तर त्या कोणत्याही व्यक्तीची जर हाईट 1 इंचापेक्षा जास्त कमी झाली असेल, जसजसं वय वाढत जाते तुमची हाईट जर कमी झाली असेल, त्यांनी ऑस्टिओपोरोसिस करता इन्व्हेस्टिगेट करायला पाहिजे.
1: अच्छा,
0: कारण तुमची व्हर्टिब्राची हाईट कमी होते आणि जो समोरचा जो पार्ट आहे व्हर्टिब्राचा हा तिथे वेजिंग होते, तो पार्ट जास्त नॅरो होतो आणि त्याच्यामुळे तो समोर वाकतो.
1: अच्छा,
0: आणि हे वाकल्यामुळे काय होते की त्या माणसाची पर्सनॅलिटी चेंज होऊन जाते, त्याची जी स्वतःची इमेज आहे ही चेंज होऊन जाते,
1: थोडासा शरीराला वाक,
0: हा, वाक येतो आणि त्याच्यानंतर तो असं वाकून चालतो. त्याच्यानंतर काय होते की त्या लोकांना मानेचं पण दुखणं राहते, पण मानेचं दुखणं याच्यामुळे नाही की त्याला मानेच्या म्हणजे मानेच्या मणक्याचं फ्रॅक्चर नाही होत म्हणजे ऑस्टिओपोरोसिसमुळे, परंतु त्यांच्या ह्या शरीराच्या ॲबनॉर्मल पोझिशनमुळे त्याचे मानेचे जे स्नायू आहे ते ॲबनॉर्मल, म्हणजे त्याला मान अशी एक्सटेंड करून ठेवावं लागते, असं समोर वाकलाय त्याला मान समोर करावं लागतं, त्याच्यामुळे त्याला कंटिन्युअस ते मसल्स जे आहे ते कॉन्ट्रॅक्ट होत असतात, त्याच्यामुळे त्याला मानेचं दुखणं होते.
1: तर प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. आणखीन एक फोन येतोय. हॅलो
3: हॅलो हॅलो हॅलो मॅडम.
1: हॅलो, नमस्कार, बोला.
3: नमस्कार मॅडम, डॉक्टरांना नमस्कार.
0: नमस्कार
3: डॉक्टर, माझा मुलगा 18 वर्षाचा आहे आणि त्याचं नॉकनीचं ऑपरेशन झालं. मी सांगितलं होतं ते हाड वाकलं आणि म्हणून त्याचं ऑपरेशन सांगितलं. तर 15 दिवस झाले त्यांनी पाय असा वाकवला नाही काय नाही, आणि आता डॉक्टर टाके काढायला गेलो. डॉक्टर म्हणे 90 डिग्री वाकला पाहिजे तरच उपयोग आहे, नाही तर काही उपयोग नाही. तर मग आता त्याची काय काळजी घ्यावं लागेल?
0: त्या डॉक्टरनी त्याचं ऑपरेशन केलेलं आहे, त्यांचे इन्स्ट्रक्शन बरोबर पाळा. कसा आहे हा स्पेसिफिक प्रश्न त्या पेशंट करता आहे, हा त्या डॉक्टरनी ज्यांनी ऑपरेशन केलेलं आहे त्यांनाच विचारा, तेच तुम्हाला बरोबर गाईड करतील. कारण कसं आहे याच्यामध्ये फिजिओथेरपी खूप महत्त्वाची आहे. ज्या कामाकरता तुम्ही ऑपरेशन केलं आहे त्याचा इफेक्ट तुम्हाला जर बरोबर पाहिजे असेल तर तुम्हाला ती फिजिओथेरपी करणे खूप आवश्यक.

0: असे काय. व्यायामच जर तुम्ही नाही केला, मुवमेंट्सच नाही झाली, तर मग त्याचा फायदा काय? म्हणून त्यांनी जे सांगितलं ते बरोबर आहे की त्यांनी व्यायाम करायला पाहिजे, फिजिओथेरपी करायला पाहिजे. तर हे आता आपण बोलत होतो की काय होते की मग ती बोनी बॉडी इमेज तुमची चेंज होऊन जाते आणि त्या माणसाला मग डिप्रेशन होते.
1: अच्छा.
0: कारण तिची पूर्ण बॉडी इमेज म्हणजे एकेकाळी जो असं ताठ मानेने चालला समोर आणि आता तो वाकून चालू लागते, त्याची स्वतःची इमेज खराब होऊन जाते आणि त्याच्यामुळे त्याच्या डिप्रेशन होते. म्हणून हे सगळं टाळण्याकरता आपण एक तर जास्तीत जास्त व्यायाम करायला पाहिजे, जास्तीत जास्त तुम्ही स्पाईन हा कडक ठेवायला प्रयत्न करायला पाहिजे. हा आता याच्यामध्ये काय होते की जसं आता फॉर एक्झाम्पल अशा लोकांना मल्टिपल फ्रॅक्चर्स आहेत, कॉम्प्रेशन फ्रॅक्चर, मग याला ब्रेस वगैरे लावतात की त्याला
1: सपोर्ट,
0: हा सपोर्ट बेल्ट वगैरे लावतात जेणेकरून त्याला सपोर्ट मिळतो. त्याच्यानंतर त्याला जास्तीत जास्त थोडंसं रेस्ट पण देतात बॉडीमध्ये, सो दॅट म्हणजे त्याला एकदम समोर वाकून जे आहे ते नाही राहिलं पाहिजे. आणि अशा प्रकारचे फिजिओथेरपी वगैरे हे करून त्याला सपोर्ट देऊ शकतात. बाकीचं जे आपण सांगितलं की प्रॉपर विटॅमिन डी, कॅल्शियम, फॉस्फरस, प्रोटीन्स आणि एक्सरसाइज हे जर तुम्ही व्यवस्थित केलं आणि जे ड्रग्ज आहे ज्यांच्यामुळे आता समजा ब्रेस्ट कॅन्सरची ड्रग आहे किंवा प्रोस्टेट कॅन्सरची ड्रग आहे, ह्या सगळ्या ड्रग्जमुळे सुद्धा हे ऑस्टिओपोरोसिस होते. तर हे असे ड्रग्स प्रॉपरली घेतले पाहिजे. त्याच्यानंतर स्मोकिंग, नो स्मोकिंग, स्मोकिंग केल्याने ऑस्टिओपोरोसिस होते.
1: अच्छा.
0: स्मोकिंग बिलकुल करायला नाही पाहिजे. अल्कोहोल अनदर कॉज, अल्कोहोल बिलकुल घ्यायला नाही पाहिजे, त्यांनी सुद्धा ऑस्टिओपोरोसिस होते त्याच्यामुळे. अच्छा. दुसरं काय आहे की पुष्कळ लोक काय करतात, दारू पिऊन मग ते गाड्या बिड्या चालवतात, त्याच्यामुळे ऍक्सिडेंट होते. ऑलरेडी त्यांना ऑस्टिओपोरोसिस आहे, पुन्हा ऍक्सिडेंट झाला म्हणजे ते मग ते फ्रॅक्चर हील होत नाही आणि खूप सारे कॉम्प्लिकेशन होतात. तर कशाला दारू पाहिजे, त्याच्यामुळे फायदा काही
1: करूच नका ना.
0: बिलकुल नाही, कशाला पाहिजे. तर म्हणजे एक तर दुसरं एक पुष्कळ काही काही मेडिसिन आहे जसं हिपेरिन आहे, काही काही लोकांना असं थ्रोम्बोप्लेबायटिस असते कोणाला, किंवा डीप वेन थ्रोम्बोसिस राहते ज्यांना म्हणजे व्हेन्समध्ये क्लॉट्स तयार होतात, अशा लोकांना लॉंग टर्म हिपेरिन वगैरे द्यायची आवश्यकता पडू शकते. या लोकांना सुद्धा ऑस्टिओपोरोसिस होते. तर हे ड्रग इंड्युस्ड आहे, पुष्कळ सारे मेडिसिन्स आहे. तर ड्रग्सची हिस्ट्री घ्यायला पाहिजे किंवा अशी तर काही ड्रग्स चालू नाही आहे जेणेकरून.
1: हा तसा विषय खूप विस्तृत आहे. आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. श्रोते हो, आजच्या आपल्या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य लाभलं सचिन कोंकणे आणि सुभाष शास्त्रकार यांचं. निर्मिती सहाय्यक होते अतुल साखरकर आणि कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता रसपुरे. मी मंजुषा आंबुलकर, डॉक्टर आर बी कळमकर यांच्यासह आपला निरोप घेते. नमस्कार. श्रोते हो, आत्ताच आपण लाईव्ह फोन इन कार्यक्रम ऐकलात. हॅलो डॉक्टर. आजचा विषय होता ऑस्टिओपोरोसिस. आपल्या प्रश्नांना उत्तरं दिली होती डॉक्टर आर बी कळमकर यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित करण्यात आला.
2: लोग थे
3: जी.
2: एक जुलाहे थे, बुनकर थे, कोई राजा नहीं थे, कोई विदुषी नहीं थे, झांसी की रानी नहीं थी, कोई रजिया सुल्तान नहीं थी. ये साधारण परिवार के एक स्त्री पुरुष के बीच का संवाद है. तो मुझे लगा कि एक साधारण स्त्री की कहानी तलाशते हैं. फिर मैंने उस पर शोध शुरू किया तो एक उपन्यास मिला मुझे लोई का ताना, जिसमें लोई के बारे में थोड़ी सी चीज है. रागे रागो

0: इसका मतलब कि दूसरा आदमी
1: हाँ FM बँड 100.6 MHz पर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. 10:31 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.

0: सूचना, ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, अनुरूपच्या मॅनेजिंग डिरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर आज आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार गौरीताई.
2: नमस्कार
1: गौरीताई. अनुरूपचे थेट भेट कार्यक्रम हे दरवर्षी होत असतात आणि यावर्षी सुद्धा US मध्ये हा कार्यक्रम होणार आहे, तर त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचंय, काय सांगाल?
2: नक्की. साधारणपणे गेली जवळपास 12-13 वर्ष 2014 पासून आम्ही US मध्ये हे थेट भेट कार्यक्रम दरवर्षी आयोजित करत असतो. यावर्षीचा पहिला थेट भेट कार्यक्रम आम्ही 14 जूनला कॅलिफोर्नियामध्ये आयोजित केलाय आणि या कार्यक्रमाला फक्त वधूवर असतात, मुलं मुली असतात, पालक नसतात, त्यामुळे त्यांना खूप मोकळेपणाने एकमेकांशी गप्पा मारायला चान्स मिळतो, मोकळेपणा असतो या सगळ्यामध्ये आणि हे दरवर्षीच होत असतात आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो.
1: हा प्रतिसाद तर आम्हाला माहिती आहे कारण बऱ्याचदा आम्ही हे ऐकलेलं आहे, पण जे पहिल्यांदा ऐकतायत किंवा जे नवीन लोक आहेत त्यांना तुम्ही काय सांगणार की हा थेट भेट कार्यक्रमाचा उद्देश काय आहे आणि तो इथे कशा पद्धतीने सफल होतो?
2: बरेचदा काय होतं की आपण वेबसाईटवरती किंवा ऍपमध्ये आपण कुठली एखाद्या व्यक्तीची माहिती वाचली किंवा फोटो पाहिले तरी लग्न ही गोष्ट अशी आहे ना की जी मला असं वाटतं आपल्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट आहे आणि प्रत्यक्ष भेटल्यानंतर आपल्याला एक वेगळा इमेज आपल्या मनामध्ये तयार होते, तर त्यासाठी हा थेट भेट कार्यक्रमांचा खूप चांगला उपयोग होतो.
1: गौरीताई, मग हा जो कार्यक्रम आहे थेट भेटचा हा फक्त कॅलिफोर्नियामध्येच होणार आहे की अजून कुठे होणार आहे?
2: न्यूयॉर्कला पण घ्यायचा आमचा विचार आहे, तर त्याची तयारी आमची चालू आहे आणि या थेट भेट कार्यक्रमामध्ये प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलीला, प्रत्येक मुलगी ही प्रत्येक मुलाला समोरासमोर भेटून गप्पा मारून त्यांच्या मनातल्या शंका हे सगळं विचारू शकतात.
1: अरे वा, याबद्दल आपण अजूनही बोलूयात, पण त्याआधी श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwah.com. गौरीताई, आता सध्या जी युद्धाची पार्श्वभूमी आहे त्यामुळे व्हिसा मिळण्यामध्ये सुद्धा खूप अडचणी येतात, मग अशा वेळेला जे मुलं मुली तिथे US मध्ये थेट भेट कार्यक्रमासाठी उपस्थित राहू इच्छितात त्यांना तुम्ही काय सांगाल?
2: ही आताची परिस्थिती खूपच अवघड होऊन चाललेली आहे आणि त्यामुळे जी मुलं मुली US मध्ये आहेत तर हा व्हिसाचा जो इश्यू आहे तर त्याच्यासाठी कसं आहे की आपल्या इथनं भारतातनं तिकडे जाणं हे आता जरा अवघड वाटतंय मला, कारण व्हिसा प्रॉब्लेम्स आहेतच, त्यामुळे तिथे असणाऱ्या मुलामुलींनी एकत्र भेटून आपापसात लग्न जमवणं हे आत्ताच्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि त्यातूनही इकडून आपल्याला काही मुलींना जर तिकडे जायचं असेल, मुलांना जायचं असेल, तर त्यांची ओनली इन्फॉर्मेशन या कॅटेगरीखाली त्यांची नुसती माहिती आपण तिथे सादर करू शकतो.
1: अगदी. तर कॅलिफोर्नियामध्ये 14 जूनला अनुरूप विवाह संस्थेचा थेट भेट कार्यक्रम होणार आहे, यामध्ये तुमच्या मुलांना नक्की सहभागी व्हायला सांगा आणि जे जाऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी ओनली इन्फॉर्मेशनचा ऑप्शन सुद्धा उपलब्ध आहे. श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwah.com. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर गौरी कानिटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.

विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-goj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

0: 10 लाखांची लॉटरी मला. वाव.
1: असल्या ऑफर्स पासून सावधान.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क राहा.
4: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळ आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर 0 अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल 0 कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हो, हे भारी आहे रे. PM सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in.
2: कॅनडा देश तो आप जानते ही होंगे. कनाडा की टोटल पॉपुलेशन जितनी पक्की छत बांधी है हमारे देश ने अपने गरीबों के सिर पर. 12 साल में 4 करोड़ से अधिक PM आवासों का निर्माण हुआ, करोड़ों परिवारों का कल्याण.
5: जब एक परिवार को अपना घर मिलता है तो उसका आत्मसम्मान बढ़ जाता है, वो अपना वर्तमान सुधारने के साथ ही बेहतर भविष्य के बारे में सोचने लगता है.
2: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.
6: मिश्र संगीत कार्यक्रम में आइए, पहला गीत सुनते हैं आशा भोसले की आवाज में. गीत गुलजार का है और धुन बनाई है RD बर्मन ने.

0: श्रोताओं, इसी गीत के साथ आज का मिश्र संगीत यह कार्यक्रम संपन्न होता है। यह कार्यक्रम आपने सुना विविध भारती के नागपुर केंद्र से। एफएम बैंड 100.6 मेगाहर्ट्ज़ पर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे। 10:58 होत आहेत। प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रगतीचा वेग वाढवण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय। काल नवी दिल्लीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएच्या बैठकीला ते संबोधित करत होते। एनडीएच्या सर्व घटक पक्षांचे प्रमुख तसंच एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित होते। राज्यात मे आणि जून 2026 या कालावधीत झालेला अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले। ते काल मंत्रालयात एका आढावा बैठकीत बोलत होते। शेतकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेऊन नुकसान भरपाईची प्रक्रिया गतिमान करावी असं त्यांनी सांगितलं। राज्य शिक्षण मंडळाची 10वी-12वीची पुरवणी तसंच श्रेणी सुधार परीक्षा 16 जून ते 8 जुलै या कालावधीत होणार आहे। अकोला महानगरपालिकेनं 2026 जनगणना मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात उल्लेखनीय कामगिरी करत राज्यातील महापालिकांमध्ये दुसरा क्रमांक पटकावलाय। नियोजित मुदतीपूर्वी माहितीचं संकलन करून काम पूर्ण केल्यामुळे अकोला महानगरपालिकेला हा मान मिळाला। या यशाबद्दल मनपाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। अकोल्यात आमदार रणधीर सावरकर यांच्या पुढाकारानं शेतकऱ्यांचे बियाणे शेतकऱ्यांसाठी या संकल्पनेवर आधारित भव्य बियाणे महोत्सव 2026 उत्साहात पार पडला। तालुका कृषी अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित या महोत्सवात विविध पिकांच्या सुधारित वाणांच्या बियाण्यांची उपलब्धता करून देण्यात आली। शेतकऱ्यांना पेरणी, खत व्यवस्थापन आणि अनुदान योजनांबाबत मोफत मार्गदर्शन करण्यात आलं। पर्यावरण संवर्धन पंधरवड्यानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं 5 ते 21 जून या कालावधीत संपूर्ण शहरात विशेष स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे। या व्यापक मोहिमेचा भाग म्हणून नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील धार्मिक स्थळांची साफसफाई काल करण्यात आली। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल। नमस्कार।
0: एफएम बँड 14.6 मेगाहर्ट्ज पर विविध भारती का यह नागपूर केंद्र है। दिन के ठीक 11 बजे है। प्रस्तुत है कार्यक्रम मधुमालती।

श्रोताओं, आप सुन रहे थे अंगूर फिल्म का गीत, जिसे गाया था आशा भोसले ने। गीत गुलजार का था और संगीत से सवारा था आरडी बर्मन ने। श्रोते हो हेलो मन भावन या कार्यक्रम संबंधी निवेदन ऐका। श्रोते हो, जर आपणास आपल्या आवडीची मराठी चित्रपटातील गाणी, मराठी भावगीतं, मराठी भक्तिगीतं ऐकायची असतील, तर तुम्ही आम्हाला आमच्या हॅलो मन भावन या नवीन फोन इन कार्यक्रमात फोन करू शकता आणि आपली आवड आम्हाला कळवू शकता। दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 दरम्यान आमचे फोन नंबर्स आहेत 6940067256010 आणि 2529266। हॅलो मन भावन या कार्यक्रमाचं प्रसारण करण्यात येईल दर रविवारी 10 ते 10:30 या वेळेत। तेव्हा नक्की फोन करा तुमच्या आवडीची सुमधूर मराठी गाणी ऐकण्यासाठी दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत। कार्यक्रम आहे हॅलो मन भावन, निवेदन संपलं। श्रोताओं, मधुमालती कार्यक्रम में आइए अगला गीत सुनते हैं रेफ्यूजी फिल्म से, जिसे गाया है सोनू निगम और अलका याग्निक ने। गीत जावेद अख्तर का है और तर्ज बनाई है अनु मलिक ने।

श्रोते हो, हॅलो मनभावन या कार्यक्रमासंबंधी निवेदन ऐका. जर आपणास आपल्या आवडीची मराठी चित्रपटातील गाणी, मराठी भावगीतं, भक्तिगीतं ऐकायची असतील तर तुम्ही आम्हाला आमच्या हॅलो मनभावन या नवीन फोन इन कार्यक्रमात फोन करू शकता आणि आपली आवड आम्हाला कळवू शकता. दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 या दरम्यान आमचे फोन नंबर्स आहेत 6940067256010 आणि 2529266. हॅलो मनभावन या कार्यक्रमाचं प्रसारण करण्यात येईल दर रविवारी 10:30 ते 12:30 या वेळेत. तेव्हा नक्की फोन करा तुमच्या आवडीची सुमधूर मराठी गाणी ऐकण्यासाठी दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. निवेदन संपलं. श्रोताओ, आज हम बात कर रहे हैं कुदरत की. कुदरत के नियम बड़े ही निराले है जो जिंदगी के हर सार को खोलते हैं. ये दुनिया सच में बहुत ही खूबसूरत है. सिर्फ आप अपना नजरिया बदले, अपने मन को शुद्ध का और शुद्ध रखने का पहला कदम उठाइए. कार्यक्रम के अंत में सुनते हैं चश्मे बद्दूर फिल्म का गीत जिसे गाया है येसुदास और हेमंती शुक्ला ने. गीत इंदु जैन का है और धुन बनाई है राजकमल ने.

0: श्रोताओं, इसी के साथ आज का मधुमालती कार्यक्रम संपन्न होता है। आपकी रेडियो सखी मंजुश्याम बुलकर को दीजिए इजाजत। नमस्कार। एफएम बँड 100.6 MHz वर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे। 11:57 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील गट अ आणि गट ब संवर्गातील एकूण 3723 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला राज्य शासनानं मान्यता दिली आहे, अशी माहिती कृषी मंत्री

दत्तात्रय भरणे यांनी दिली. 2003 नंतर प्रथमच हा नवीन आकृतीबंध तयार करण्यात आला असून त्यामध्ये 3611 नियमित आणि 112 बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येणाऱ्या पदांचा समावेश आहे. या निर्णयामुळे कृषी शिक्षण संशोधन आणि विस्तार व्यवस्थेला बळकटी मिळून आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचण्यास मदत होणार आहे. सिंधी विस्थापितांसाठीच्या विशेष अभय योजनेला मुदतवाढ देण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. या योजनेअंतर्गत सुमारे 85% प्रकरणं अद्याप प्रलंबित असल्याची गंभीर दखल घेत त्यांनी अधिकाऱ्यांना फटकारलं आहे. प्रलंबित पट्टे वाटप, वारस नोंदी आणि मालकी हक्कासंदर्भात प्रकरणांवर तातडीनं निर्णय घेऊन 7 दिवसात कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी केले. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी विधान परिषद निवडणुकीतील उमेदवारांना 15 ते 20 कोटी रुपये देऊन मॅनेज झाल्याचा केलेला आरोप भाजपाचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी फेटाळून लावलाय. आरोपांमध्ये तथ्य असल्यास सीबीआय, ईडी किंवा कोणत्याही सक्षम यंत्रणेमार्फत

0: काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी विधान परिषद निवडणुकीतील उमेदवारांना 15 ते 20 कोटी रुपये देऊन मॅनेज झाल्याचा केलेला आरोप भाजपाचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी फेटाळून लावलाय. आरोपांमध्ये तथ्य असल्यास सीबीआय, ईडी किंवा कोणत्याही सक्षम यंत्रणेमार्फत चौकशी करण्यास आम्ही तयार असल्याचं त्यांनी सांगितलंय. काँग्रेसनं आपल्या उमेदवार निवड प्रक्रियेचं आत्मपरीक्षण करावं असा सल्लाही त्यांनी दिलाय. फुटबॉल विश्वातील सर्वात मोठी स्पर्धा असलेल्या 2026 फिफा विश्वचषकाला आजपासून सुरुवात होत असून 19 जुलैपर्यंत अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये सामने रंगणार आहे. यंदाच्या विश्वचषकात प्रथमच 48 संघ सहभागी होत असून 104 सामने खेळवले जातील. यामध्ये साखळी फेरीतील 72, बाद फेरीतील 32 सामन्यांचा समावेश आहे. स्पर्धेचा अंतिम सामना 19 जुलैला होईल. विदर्भात काल सर्वाधिक कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 45.5 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं, तर नागपुरात काल 43.8 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल. नमस्कार.
1: FM बँड 6.6 MHz पर विविध भारती का यह नागपूर केंद्र है. ठीक 12 बजे हिंदी समाचार दिल्ली केंद्र से अनुप्रसारित किए जाएंगे और 12:05 से यादों की महफिल ये कार्यक्रम मुंबई केंद्र से अनुप्रसारित किया जाएगा. कृपया प्रतीक्षा करें.

0: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोगटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल माहिती करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी तांब पंचधातू आणि त्यामध्ये 1 लाईन 2 लाईन 3 लाईनचे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा अक्षय तृतीया दसरा किंवा गुरुपुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स 93 56 360 175 किंवा 93 56 370 970 किंवा 83 90 212 143 किंवा 98 81

0: साठी सर्वसमावेशक मानवी विकास ही या बैठकीची संकल्पना आहे. देशभरात उद्योजकतेला चालना देणं, कौशल्य विकासात वृद्धी घडवणं आणि रोजगाराच्या शाश्वत संधी निर्माण करण्यासाठीच्या उपाययोजना हे या बैठकीतले विषय होते. यासोबतच उत्तरदायित्व आणि प्रभावाच्या मूल्यमापनाची सुनिश्चिती करून सुशासन, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि भागीदारीच्या आधारे सामूहिक अंमलबजावणी आराखडा तयार करण्यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीच्या निमित्तानं देशभरातल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल एकत्र आले आहे. सरकारनं इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट दिली आहे. बीआयएस मानांकनानुसार असलेल्या 22%, 25% आणि 27% तसंच 30% इंधन मिश्रणांवर शून्य उत्पादन शुल्क आकारलं जाईल. अर्थ मंत्रालयानं आज या संदर्भातली अधिसूचना जारी केली. भारताचे कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलंय. राज्यातील कुंभार समाजाच्या पारंपरिक व्यवसायाला चालना देण्यासाठी विटा, कवेलू निर्माते आणि मूर्तिकारांना वर्षाकाठी 700 ब्रासपर्यंत माती तसंच आवश्यक वाळू मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वीज निर्मिती केंद्रामधून उपलब्ध होणारी फ्लाय ऍशही देण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. लाभार्थी कुटुंबाची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देण्यात येणार असून त्याद्वारे आवश्यक माती उपलब्ध करून दिली जाईल. या निर्णयामुळे राज्यातील हजारो कुंभार, मूर्तिकार आणि मडके निर्मात्यांना आर्थिक आधार मिळून पारंपरिक व्यवसायाला नवसंजीवनी मिळणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे रेडी रेकनर दर निर्धारणात बदल करण्याचे निर्णय झाल्याचं देखील त्यांनी कळवलं. आतापर्यंत मोठ्या व्यावसायिक इमारती आणि छोट्या घरांना अनेक ठिकाणी समान दर लागू होते, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक भार पडत होता. आता राज्य शासनानं मायक्रोझोन संकल्पना स्वीकारली असून परिसर, बांधकामाचा प्रकार आणि मालमत्तेच्या स्वरूपानुसार स्वतंत्र रेडी रेकनर दर निश्चित केले जाणार आहे. यामुळे मोठ्या इमारतींना वेगळा तर सर्वसामान्यांच्या घरांना स्वतंत्र दर लागू होईल आणि घर खरेदी विक्रीवर शुल्काचा भार कमी होईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ मंगळवारी झालेल्या हँड ग्रेनेडच्या स्फोटात महाराष्ट्रातले 2 जवान शहीद झाले. विक्रम बाळकृष्ण चव्हाण हे नवी मुंबईतल्या ऐरोली इथले तर अर्जुन राजेंद्र जाधव हे सातारा जिल्ह्यातल्या शहापूरचे रहिवासी होते. उरी सेक्टरमध्ये कमलकोट इथं गस्तीवर असताना एका कारवाईमध्ये या हँड ग्रेनेडचा स्फोट झाला. यातच दोन्ही जवानांना वीरमरण आलं. राज्यातील काही अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये अल्पसंख्याक कोट्याअंतर्गत बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रवेश दिल्याच्या वृत्ताची महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगानं गंभीर दखल घेतली आहे. आयोगानं तंत्रशिक्षण संचालनालय DTE, प्रवेश नियामक प्राधिकरण ARA आणि तांत्रिक शिक्षण विभागाकडून सविस्तर अहवाल मागवलाय. या तक्रारी अत्यंत गंभीर असून त्यामुळे वास्तविक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या हक्कावर गदा येत असल्याचं अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी म्हटलंय. चौकशीत कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाईची शिफारस करण्यात येईल असं ते म्हणाले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांना 5% महागाई भत्ता देण्याची घोषणा परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी केली. यामुळे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% होईल. तसंच घरभाडे भत्त्यावरही वाढ करण्यात येणार असून भविष्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होणारा महागाई भत्ता तात्काळ ST कर्मचाऱ्यांनाही लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. वेतनवाढीची थकबाकी टप्प्याटप्प्यानं अदा केली जाणार असल्याचं सरनाईक यांनी स्पष्ट केलं.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. स्फोटकं आणि ज्वलनशील उत्पादकांशी संबंधित भागधारकांना केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या DPIIT अर्थात उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभाग यांच्यामार्फत उपलब्ध असणाऱ्या सुविधा, संबंधित परवानग्या तसंच व्यापार सुलभता या संदर्भात माहिती देण्यासाठी नागपुरात आज कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. या कार्यशाळेला DPIIT सचिव डॉ काजल तसंच नागपूर इथल्या पेट्रोलियम तथा विस्फोटक सुरक्षा संघटना पेसोच्या मुख्य विस्फोटक नियंत्रक डॉ संजना शर्मा यांनी संबोधित केलं. व्यापार संवर्धन हे DPIIT या विभागाचं मुख्य काम असून व्यापार सुलभतेच्या दृष्टीनं सुरक्षेसोबत कुठलीही तडजोड केली जात नाही असं त्यांनी यावेळी सांगितलं. नागपुरात वाढत्या स्फोटक कंपन्यांची संख्या ही व्यापारामधील स्पर्धा असून या कंपन्यांमधील सुरक्षा मानकांसाठी अधिक प्रशासनाला सोबत स्थानिक प्रशासनासोबत घेऊन सुरक्षा संदर्भातील प्रक्रिया स्वयंचलित करण्यावर आपला भर असल्याचं सचिव डॉ काजल यांनी स्पष्ट केलं. त्या म्हणाल्या,
2: पेसो इज अ रेग्युलेटरी

0: बॉडी, जिसके तहत बहुत सारे रूल्स बनते हैं, सेफ्टी को इंश्योर किया जाता है। तो हम लोग, जैसे एक्सप्लोजिव एक्ट है, गैस सिलेंडर रूल्स है, SMP PV रूल्स है, तो इन सब से रिलेटेड जो भी रूल्स है उनको हम कैसे स्ट्रीमलाइन करें। हमारे रूल्स काफी जैसे पुराने थे और आज के कॉन्टेक्स्ट में गिवन हमारी जैसे सिचुएशन चेंज होती है ओवर द टाइम, नई टेक्नोलॉजीज आ जाती है, तो इस बढ़ते हुए समय के साथ आपको बदलना है और उसमें क्या रिफॉर्म्स किए जाए, किस तरह से हम अपने लोगों के लिए, अपनी इंडस्ट्री के लिए उसे और बेहतर कर सकते हैं जिससे कि हमारे देश की ग्रोथ में मदद हो सके। यही
1: DPIIT अंतर्गत नॅशनल सिंगल विंडो सिस्टम, स्टार्टअप इंडिया, भारत औद्योगिक विकास योजना, भाव्या उन्नती 2024 योजना, इंडिया इंडस्ट्रीयल लँड बँक यासारखे उपक्रम राबवले जात आहे। राज्यातील 350 शासकीय आश्रमशाळांमध्ये प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे। विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी प्रशासनानं आवश्यक तयारी पूर्ण केली आहे। शाळांचं कामकाज सुरळीत आणि प्रभावीपणे पार पाडावं यासाठी प्रत्येक आश्रमशाळेसाठी स्वतंत्र पालक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना दिली। शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकं, गणवेश आणि इतर आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली। राज्यात कृषी मित्र भरतीच्या नावाखाली सोशल मीडिया आणि इतर माध्यमांद्वारे काही व्यक्तींकडून बोगस जाहिराती प्रसारित करून शेतकरी, युवक आणि नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचं निदर्शनास आलं आहे। अशा कोणत्याही खोट्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नये, तसंच कोणीही याला बळी पडू नये, असं आवाहन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे। आगामी मान्सून, पूर आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्वंकष नियोजन करण्याचे निर्देश दिले। बचाव आणि मदत कार्यांसाठी आवश्यक यंत्रणा, वाहनं आणि प्रतिसाद पथकं सज्ज ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। नागरिकांसाठी हवामानविषयक माहिती आणि आपत्तीपूर्व सूचनांसाठी दामिनी आणि सचेत या मोबाईल ऍपचा वापर करावा, तसंच आपत्कालीन मदतीसाठी जिल्हा नियंत्रण कक्षाच्या 07232-24072020 या क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन त्यांनी केलं। फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 2026 आजपासून सुरुवात होते आहे। अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको हे यंदाच्या विश्वचषक स्पर्धेचे यजमान आहे। मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिकेतल्या सामन्यांना स्पर्धेला सुरुवात होईल। त्यानंतर आजच संध्याकाळी दक्षिण कोरिया आणि चेकिया यांच्यात सामना होणार आहे। यंदाच्या स्पर्धेत 48 संघ सहभागी झाले असून तीनही यजमान देशांना स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला आहे। ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या PV सिंधू हिनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलाय। आज झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीत तिनं भारताच्या ईशाराणी बरुचा हिला 22-20, 21-12 अशा सरळ गेम्समध्ये पराभूत केलं। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। भारत दृढ निश्चयानं प्रगतीपथावर वाटचाल करत असल्याचं पंतप्रधानांचं नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीत प्रतिपादन। इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय। विटा कवेलू निर्माते आणि मूर्तिकारांना वर्षाकाठी 700 ब्रासपर्यंत माती तसंच आवश्यक वाळू मोफत देण्याचा राज्य शासनाचा निर्णय आणि स्फोटकं आणि ज्वलनशील उत्पादकांशी संबंधित भागधारकांसाठी DPIIT मार्फत कार्यशाळेचं आयोजन। याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। नमस्कार।

विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. एफ एम बँड 100.6 MHz. संध्याकाळचे 6:15:32 झालेले आहेत. सादर आहे कार्यक्रम सांसधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला देशभक्तीगीत रचलंय स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी. या गीताला संगीतबद्ध केलं आहे मधुकर गोळवळकर यांनी आणि गायक कलाकार आहेत लता मंगेशकर आणि सहकारी.

प्रेम हे सगळेजण करतात, मात्र जे कोणी एखादीच्या प्रेमात पडतात त्यांना बाह्य जगाचा विसर पडतो. तिच्याशिवाय जगात काहीच दिसत नाही. त्यांचे विश्वच बदलतं. तिच्यावरील प्रेमात तो अक्षरशः धुंद वेडा होऊन जातो. तिचा ध्यास लागतो. तिच्यावरचं प्रेम मग शब्दाशब्दात प्रगटतं. वंदना विटणकर यांची रचना श्रीकांत ठाकरे यांनी स्वरबद्ध केलेली, स्वर आहे मोहम्मद रफी यांचा.

जगातील अनेक देशात आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी धडपडतोय, त्यासाठी समाजासमाजात तीव्र संघर्ष सुरू आहे. जगाचा हा

लाभासाठी स्वार्थी, समाजात वितुष्ट निर्माण करणारा, समाजात फूट पाडणारा दृष्टिकोन भारतीय संस्कृतीला अजिबातच मान्य नाही आहे. सुरेश वाडकर आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांचं हे भावगीत आहे. संगीतकार शांक नील.

अमरावती, केशवराव भोळे यांचं जन्मगाव. देशाच्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक श्रीमंतीत विदर्भाचं फार मोठं योगदान आहे. वीर वामनराव जोशी, पंडित वसंतराव देशपांडे, सुरेश भट, दारवेकर मास्तर, महेश एलकुंचवार, राम शेवाळकर, ग्रेस म्हणजे माणिक गोडघाटे, अशी जी मोठी नामावली आहे त्यापैकीच एक महत्त्वाचं नाव संगीतकार, संगीत समीक्षक केशवराव भोळे. आंधळ्यांची शाळा या नाटकाचं त्याकाळी 100 प्रयोग झाले. या नाटकातील नायिका होत्या दुर्गा केळेकर. केशवरावांचा त्यांच्याशीच विवाह झाला, याच त्या नामवंत गायिका ज्योत्स्ना भोळे. ऐकूया राजा बडे यांची ही रचना, पु ल देशपांडे यांनी स्वरबद्ध केलेली, स्वर ज्योत्स्ना भोळे यांचा.

जिथे सागरा धरणी मिळते, नाविकारे केतिकीच्या बनी, अरे संसार संसार अशी अनेक गाणी, अगदी हिंदीतलीही गाणी त्यांनी अशी गायली आहेत की दैवी कृपाच. सुमन कल्याणपूर आणि अरुणदाते यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांचं हे गीत आहे, श्रीनिवास खळ यांच्या संगीतात सजलेलं.

संगीत विश्वावर मोठा आघात झाला आहे. सुमन कल्याणपूर यांच्या माधाळ सुरांनी नुकताच शेवटचा श्वास घेतला आणि अवघं संगीत विश्व सुन्न झालं. सुमन अर्थातच चांगलं मन असं नावाप्रमाणेच चांगले मन लाभलेल्या ज्येष्ठ गायिका पद्मभूषण सुमन हेमाडी, सुमन कल्याणपूर यांचा जन्म ढाका इथला. माहेरच्या हेमाडी नावानी त्यांची गाणी प्रसिद्ध आहेत. त्यांचे वडील हेमाडी हे बँकेत मोठे अधिकारी होते. ऐकूया अशोक पत्की यांच्या संगीतात सजलेली अशोकजी परांजपे यांची ही शब्दरचना. स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोत्यो, सांजारा कार्यक्रम आज इथवरच. विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. हॅलो डॉक्टर, फोन इन कार्यक्रमाविषयीचं निवेदन. उद्या शुक्रवार दिनांक 12 जून 2026 सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे मधुमेह अर्थातच डायबिटीज. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर सुनील गुप्ता. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा श्रोते हो, ऐकायला विसरू

नका आणि फोन करून सहभागी देखील व्हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. उद्या 12 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी.

0: श्रोते आता प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. शेतकऱ्यांचं कल्याण केंद्र सरकारच्या सर्वोच्च प्राधान्यक्रमांपैकी एक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी समाज माध्यमावर एक संदेश मालिका सामायिक केली आहे. शेतकऱ्यांच्या जगण्यात सुलभता आणण्यासाठी केंद्र सरकार कोणतीही कसर सोडत नाही. शेतकरी हे देशाची अन्नसुरक्षा, पोषण आणि समृद्धीचा पाया आहेत, असंही त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. काँग्रेसचे सर्व सरचिटणीस, विविध राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष यांची बैठक आज नवी दिल्लीत झाली. या बैठकीत सध्याची राजकीय परिस्थिती आणि पक्षाची पुढची वाटचाल याबाबत चर्चा करण्यात आली. उच्च शिक्षण विभाग आयोजित नागरी सेवा पूर्वपरीक्षा प्रशिक्षण 2026 साठीच्या प्रवेश परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जूनपासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून आहे, तर परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख 2 जुलै आहे. ही परीक्षा 2 ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष पद्धतीने होईल. यासंदर्भातली सविस्तर माहिती www.cac.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सांस्कृतिक मंत्रालयानं वर्ष 2024 आणि 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातले कथक नृत्यगुरू मनीषा साठे, गायक पंडित अरुण कशाळकर, संगीत रंगभूमीवरील गायक अभिनेते मुकुंद मराठे, गायक आनंद भाटे, अभिनेते अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार आणि भारुडकार भावार्थ देखणे आदींचा समावेश आहे. विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या उष्ण वादळी पर्जन्यमान राहण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. वर्धा, अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये उष्णतामान उच्चांकावर असतानाच अधूनमधून मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा आणि वादळी पर्जन्यमान राहू शकतं असा अंदाज आहे. भंडारा जिल्ह्यात किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत रब्बी पणन हंगामासाठी धान खरेदी प्रक्रिया सुरू असून 30 जून ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. BEAM पोर्टलवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी संबंधित धान खरेदी केंद्राशी संपर्क साधून मुदतीपूर्वी धान विक्री करावी असं आवाहन जिल्हाधिकारी सावंतकुमार आणि जिल्हा पणन अधिकारी एस पाटील यांनी केलं आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 विविध भारतीवरून प्रसारित होईल. नमस्कार.
0: राष्ट्रीय प्रसारण सेवा देश की सुरीली धड़कन ध्वनि तरंगों के ताल पर आपने ट्यून किया है विविध भारती का नागपुर केंद्र FM 100.6 MHz पर. शाम के 7 बज चुके हैं. कुछ ही पलों में फौजी भाइयों के लिए पेश की जाएगी जय माला, इंतजार चंद लम्हों का.

0: यासोबतच कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यात देखील वाढ करण्याचा निर्णय जाहीर झाला आहे. यंदाच्या खरीप हंगामात यवतमाळ जिल्ह्यात केंद्र शासन पुरस्कृत कापूस उत्पादकता अभियान कपास क्रांती योजना राबवण्यात येणार असून सघन कापूस लागवड क्लोज स्पेसिंग आणि एकात्मिक पीक व्यवस्थापनाची प्रात्यक्षिकं घेण्यात येणार आहेत. लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवरील प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर करण्यात येणार असून इच्छुक शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज करण्याचं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केलं आहे. बंगळुरू इथं दिनांक 8-10 जून दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या 26व्या ज्युनियर आणि सब ज्युनियर राष्ट्रीय पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिप 2026 स्पर्धेत नागपूरची आंतरराष्ट्रीय दृष्टीहीन जलतरणपटू ईश्वरी पांडे हिनं दिमाखदार कामगिरी करत तिहेरी सुवर्णपदक पटकावलं. ईश्वरीनं 50 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक 50 मीटर बॅक स्ट्रोक आणि 100 मीटर फ्री स्टाईल या प्रकारांमध्ये सहभाग घेत तीनही स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकून आपलं आणि नागपूरचं नाव उज्ज्वल केलं. विदर्भातील चंद्रपूर यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेसह वादळी वाऱ्यांची अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात 1-2 ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे तर भंडारा गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात 1-2 ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांची शक्यता आहे. वर्धा इथं आज 44.5 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची त्याखालोखाल नागपूर इथं 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 विविध भारतीवरून प्रसारित होईल. नमस्कार.
1: यह विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवा देश की सुरीली धड़कन. ध्वनि तरंगों के ताल पर आपने ट्यून किया है विविध भारती का नागपुर केंद्र FM 100.6 MHz पर. रात्रि के 8:45 होने वाले कुछ ही पलों में आप सुनेगा दिल्ली केंद्र से प्रसारित हिंदी समाचार. प्रतीक्षा समाचारों की.